साध संग नानक गुण गावै सिमरै सदा गोपाला वड्डै भाग रतन जन्म पाया करहौ कृपा कृपाला साध संग नानक गुण गावै